0: नमो सर्वमाने समस्ति निधाने
1: नमस्वंग निनाते नमस्वंग परमाते
0: नमस्त्वंग गंजे नमस्त्वंग पंजे
1: नमस्वंग काले नमस्वंग पाले
0: नमो सर्व देशे नमो सर्वपेशे
1: नमो राज राजे नमो साज साजे
0: नमो शाह शाहे नमो माह माहे
1: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते
0: नमो रोख रोखे नमो छोक छोखे
1: नमो सर्व रोगे नमो सर्वभोगे
0: नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
1: नमो सर्व ज्ञानं नमो परमतान
0: नमो सर्व मंत्रं नमो सर्व यंत्रं
1: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृष्ण
0: नमो सर्वरंगे त्रिभुवन।

0: Infante,
1: Thakur tum pair das, Jio pind sab, tum mat pita ham barik tere, tumari kirpa mein, koi na jaane tumra ant uchete. सगल समग्री तुमरे सूत्र तारी तुमते